0: Rana, Indie Top 10, Kanika ke saath, on Mirchi, it's hot. 98.3 Mirchi, it's
1: hot. Gana Indie Top 10,
0: Kanika ke saath, on Mirchi.
2: हाउ चुप कर लंघ जावे कोल दी तू संघ जावे को तकनी च तेरे रंग विच रंग जावे।